कि नहीं शायद बबर जो ही वारो गानो मतलब जेको आ ना काफी टाइम खा मुखे इलाही सुठो लगंदो आ अलाई छो सुठो लगंदो प्यारा मानु हुंदा आइन हा जंहिंखे सभ खां वधीक असां प्यार कयो हूंदो आहे रिस्पेक्ट ॾिनी हूंदी आहे जंहिंजो एहतराम कयो हूंदो आहे ऐं जॾहिं उहे माण्हू असांखे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि त पोइ वाकी दुख थींदो आहे सो कुझु चीज़ूं असांजे हथ में हूंदियूं आहिनि अगरि असां कोशिश कयूं त करे सघूं था तव्हां बि कोशिश कंदा कयो जेके प्यारा माण्हू जेके दिलि वारा माण्हू तव्हांजा आहिनि तव्हांजे क़रीब आहिनि उन्हनि खे कोशिश कयो त तकलीफ़ न ॾियो।